आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मन महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यों पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना कट कट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वाट सुजान तू।

आशा अंदर जमिया आशा रस खाए आशा बंद चलाइए मोहे मोहे चोटा खाए अवगुण बद्दा मारिए छूटे गुरमत नाए सर्वे खाई एक तू ज्यो पावे त्यो रास गुरमत साचा मन वसे नाम पलो पत साख हौमे रोग गवाइए।

आए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किस नाही तू सच्चा साए, तू आपे आप वरतदा सबनी ही थाई, हर किसै त्यावो।

जियो सदा सदा तू है सुखदाई निव निव लागा तेरी पाई कार कमावा जे तुझ पावा जा तू दे दयाला जियो प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना जो तू दे सोई सुख सहना जिथे रखे बेकुंठ सिथाई तू सबना के प्रतपाला जियो सिमर सिमर नानक सुख पाया आज पहर तेरे गुण गाया सगल मनोरथ।

सुखदाता सेवन सुख पायन गुरमत मन वसावणिया औ वारी जियो वारी सुख सह समाध लगावणिया जो हर सेवे थे सदा सोहे शोभा सुर सुहावणिया रहाओ सबको तेरा भगत कहाए से भगत तेरे मन पाए सत बाणी तुदे सलाहन रंग राते भगत करावणिया सबको सके हर जियो तेरा गुरमुख मिले ता चूके फेरा जा तुद पावे ता नाए रचावे तू आपे नाओ जपावणिया गुरमती हर मन वसाया हरख सोग सब मोह गवाया इक स्यों लिव लागी सधी हर नाम मन वसावणिया भगत रंग राते सदा तेरे चाए नौ निद नाम वखरा मन आए पूरे पाग सतगुर पाया सब दे मेल मिलावणिया तू दयाल सदा सुखदाता तू आपे मेले गुरमुख जाता तू आपे देवे नाम वडाई नाम रते सुख पावणिया सदा सदा साचे तुद सलाही गुरमुख जाता दूजा को नाही एक स्यों मन रहा समाए मन मने मन है मिलावणिया गुरमुख होवे सो साला है साचे ठाकुर वे परवाहे नानक नाम।

वाहो वाहो साचे मैं तेरी टेक, हो पापी तू निर्मल एक राव, अग्न पानी बोले पड़वाओ, जेवा इंद्री एक सो

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी बिगसी अमृत बाणी, नानक सा तन ता

तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर न कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू ने चल करता सोई, तुद आपे पावे सोई वरते जी, तू आपे करे सो होई, तुद आपे श्रेष्ठ सब उपाय जी, तुद आपे श्री सब गोई, जन नानक गुण गा।